दुख कने कोई न जाने तुमरायांत ऊचे दे ऊचा पग सागल समागिरी तुमरा सूतर तारी तमते हो वे सो आगे आका